दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे। प्रगटते जाणावे असार आणि गुप्तते जाणावे सार, सद्गुरु मुखे हा विचार उमजो लागे। उमजेना ते उमजावे, दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे। गुप्त तेची प्रगटावे, गुप्त तेजी प्रगट वावे, असाध्यते असाध्यतेची साधावे। कानडेची अभ्यासावे सावकाश, वेद विरंची आणि शेष, जिथे शिणले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते। तरी ते कवणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते। पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे अवक्त अव्यक्त ते। समर्थ सांगतात की आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की जे दिसेल तेच पाहावं आणि तेच खरं मानावं, परंतु जे रहस्य असतं ते गुप्त असतं। जे प्रगट आहे, जे दिसतं ते असार आहे हे जाणावं, आणि जे

गुप्त आहे ते सारं जाणावं, आणि हे सर्व गुरूंच्या उपदेशाने ही सर्व रहस्य समजू लागतात, उमजू लागतात. विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजत घ्यावं, जे दिसत नसेल ते पाहावं, जे कळत नसेल ते जाणून घ्यावं, जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावं, असाध्य आहे ते साधावं,

आणि ते परब्रह्म पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, तर कोणत्याही एका रंगाचे ते नाहीत, ते अव्यक्त आहेत.

ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व जाडिता सार आत्माची उरे. आपणासी ठावची नाही तेथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईच्या ठाई विभागूनी गेली. बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळेना. समर्थ सांगतायत की निर्गुण परब्रह्म म्हणजेच देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आलं आणि आता आपणच आपला शोध घ्यावा. आपण माझं शरीर असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहा वेगळे आहोत हे कळतं. आणि माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे, मन म्हणजे मी नव्हे हे उघड होतं. देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे कळून येतं. तत्वाने तत्व झाडलं म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूतनाईशी होऊन सार म्हणजेच आत्मा शिल्लक राहतो. ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच नाही असं कळून येतं, मग त्याला पाहण्याचं कारणच उरत नाही ना. पंचमहाभूतांचा देह आणि मग ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. देह म्हणजे काय तर पंचमहाभूतांचं गाठोडं. ते जो कोणी विचाराने सोडतो त्याला असं कळून येतं की ते गाठोडेच नाही, शरीर हे तत्वांचं गाठोडं आहे. त्यासंबंधी विचार केला असता कळून येतं की आपण नाही, फक्त एक आत्माच तेवढा निरंतर आहे. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही.

आपणसी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे काई, पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे, पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असेना, आपण तेची तरी जन्म मरणा ठावू कैचा, देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद, झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाची पाहावा, जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरी प्राणी मात्र। समर्थ सांगतायत की आपण असं आज्याहून वेगळा नाही हे कळलं की मग जन्म मृत्यू कुठलं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पापपुण्य नसतं, निर्गुणाच्या ठिकाणी पापपुण्य यमयातना इत्यादी काही नसतं, आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत, तर मग जन्ममरणाला ठाव कुठे आहे ते। मी म्हणजे देह, या देहबुद्धीने जो बांधला गेला होता त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळलं, म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले, आणि याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली, त्याच्या जन्माचं सार्थक झालं। पण आपण निर्गुण आत्मा हा विवेक सतत करीत राहिला पाहिजे। जागा झाल्यावर स्वप्न नाहीसं होतं, त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजेच ही पंचमहाभौतिक सृष्टी नष्ट होते, आणि मग स्वस्वरूपा संधाने तो मनुष्य तरतो। आपणास निवेदावे, आपण विवेकाने उरूच नाही याचे नाव आत्मनिवेदन आहे। आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव। आधी अध्यात्मश्रवण, मग सद्गुरुपादसेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरुप्रसादे। आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी बोध चाहला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धी टाकिला सावकाश, यासी म्हणीजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्म अभिन्न भक्तची जाहला, आता होणार ते होईना का।

आणि जाणारं ते जाई नका. तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, संसारी पुढावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवासी ओळखिली, सत्संगे करुणी. समर्थ सांगतायत की त्या ब्रह्मबुधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो, आणि असं झाल्यावर त्याचं तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वरूपी स्वस्थ राहतो, आणि यालाच आत्मज्ञान असं म्हणतायत असं समर्थांनी यात सांगितलेलं आहे. आणि त्याच्या योगे शाश्वत समाधान मिळतं. तो जीव ब्रह्माशी अभिन्न होतो म्हणजेच भक्त होतो, आणि जे होणार असेल ते होई नका, जे जाणार असेल ते जाई नका, अशी त्याची वृत्ती बनते, आणि मनातली जन्ममृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते. संसारातील कष्ट येरझारा चुकल्या, देवभक्तांचे ऐक्य झाले, आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणता ही ओळख ही पटली. हरे हा ओम तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके ब्रह्मपावन निरूपणनाम द्वितीय समासः इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपणनाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

या गीताने वंदन कार्यक्रम आपण वंदन कार्यक्रमात इथेच थांबत आहोत आणि यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत रेनबो फंडेमध्ये. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वंदन कार्यक्रमात आपल्याला जे फरमाईश आलेली होती त्यापैकी एक पूर्ण करता आली आणि एक राहून गेली होती, तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ते गीत ऐकूया.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33° सेल्सिअस, किमान तापमान 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31° सेल्सिअस, किमान तापमान 26° सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता 93% आणि पर्जन्य प्रमाण 15 मिलीमीटर. पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. आकाश अंशतः ढगाळलेली असण्याची शक्यता आहे, तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. तसेच कमाल तापमान 31° सेल्सिअस ते किमान तापमान 26° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हा होता हवामानाचा अंदाज. आता आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. आज आता गणपतीची तयारी सगळीकडे जोरदार सुरू असेल, बाप्पाचं आगमन होणार आहे आता सोमवारी. अवघे दोन दिवस आजचा आणि उद्याचा, आणि हे दोन्ही दिवस सगळी बच्ची कंपनी, मोठी माणसं, लहान थोर सर्व मंडळी, कोणी गावी जायच्या धामधुमीत असेल तर कोणी थोडंसं चिंतेत असेल की अजून आमची तिकीट कन्फर्म झालेली नाही आहे तर काळजी करू नये, बाप्पाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल. सर्व सुखरूप ज्यांना जिथे जायचं आहे, आपल्या गावी जायचं आहे, इच्छित स्थळी जिथे कुठे जायचं आहे, तिथे सर्वजण सुखरूप पोहोचतील. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये रेनबो फंडेमध्ये आपण बाप्पा आणि गप्पा या विषयावरच बोलणार आहोत, कारण जिकडे तिकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक मंडळांमध्ये देखील आपलं डेकोरेशन बाप्पाच्या आजूबाजूचं पूर्ण करण्यासाठी सर्वजण जय्यत तयारीत असतील. तर आपल्या श्रोत्यांना देखील आमच्यासोबत काही शेअर करायचं असेल, त्यांना काही प्रतिसाद द्यायचा असेल तर नक्की देऊ शकतात. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-66-1071. दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एकदा, दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4132, 4515-4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-66-1071. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: एक व्यावसायिक विश्रांती आपण घेऊया आणि त्यानंतर पुढील गीत ऐकूया.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणना.

बाप्पा आणि गप्पा या कार्यक्रमाच्या प्रतिसादात राजेंद्र म्हात्रे सांगतायत पेणहून की आम्ही सर्व घरातील मंडळी गणपती बाप्पाचं डेकोरेशन करता करता कार्यक्रम ऐकतोय आणि आजचा वंदन कार्यक्रम सुद्धा त्यांना आवडला. धन्यवाद राजेंद्रजी. तसेच मधुसूदन आठवले यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुरेश पावकर यांनी एका गीताची फरमाईश केलेली आहे. तसेच आपलं नाव देखील जेव्हा तुम्ही नवीन व्हॉट्सअप करता तेव्हा कृपया आपलं नावसुद्धा आम्हाला पाठवा जेणेकरून आम्हाला कळवता येईल. आणि संध्या रानडे देसाई या देखील सांगतायत की आम्ही गणपतीची तयारी करत आहोत, मोदकाच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत, त्या सर्व पूर्ण करायच्या आहेत, त्याची गडबड सुरू आहे. गोरेगावहून संध्या रानडे देसाई यांनी हा मेसेज आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. तसेच अविनाश भोजपुरे अमरावती यांनी गाणी खूप छान सुरू असल्याचं कळवलेलं आहे. धन्यवाद. रवींद्र कुडाळकर यांचा देखील व्हॉट्सअपवर मेसेज आलेला आहे. ते सांगतायत की लहानपणापासून गणेशोत्सव हा जिव्हाळ्याचा विषय आणि नगर येथे वडील शिक्षक होते, त्यांचे शिक्षक मित्र असलेले गुणानाथ नागपुरे गुरुजी यांच्याकडून गणपती घ्यायला मी वडिलांसोबत जात असे आणि गणेशोत्सवातला महालक्ष्मी हा विषय माझ्या अतिशय आवडीचा. शिक्षिका असलेल्या आईच्या मैत्रिणी प्रमिला कुलकर्णीबाई यांच्या घरी आईला मी सोबत महालक्ष्मी पाहायला यायचा आग्रह करत असे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे आम्ही भाऊ नगरच्या घरी गणेशोत्सवानिमित्त एकत्र येत असतो असे रवींद्र कुडाळकर यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद रवींद्रजी. आणि अनेक श्रोते कार्यक्रमात आपल्याला बाप्पा आणि गप्पा या विषयावर अनेक मेसेज पाठवत आहेत. आपल्या आजच्या रेनबो फंडेमध्ये आपण ऐकूया बाप्पांच्या गीतांसोबत ही छान छान मेसेज आणि छान छान गाणी.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
5: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
4: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुल किया घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गणपती बाप्पाची पूजा करताना, त्यांना भेटायला जाताना आपण बऱ्याच गोष्टी, म्हणजे त्यांना काय काय बरं आवडतं, त्या 21 ध्रुवांची जुडी, मोदक, तर या सर्वाची जय्यत तयारी करतो. परंतु खरं सांगायचं तर मनोभावे आणलेल्या सगळ्याच गोष्टी या बाप्पा मनापासून स्वीकारत असतो, तरी देखील आपला अट्टहास असतो की काय बरं करूया, जास्वंदाची फुलं कुठे मिळतील, लाल जास्वंद बाप्पाला आवडतो. खरं तर बाप्पांनी असं काहीही सांगितलेलं नसतं, पण आपल्या मनाची श्रद्धा आणि इतक्या वर्षांपासून आपण जे आपल्या वाडवडिलांपासून ऐकत आलेलं आहे की गणपती बाप्पाला हे आवडतं, हे खूप आवडतं, ते खूप आवडतं, आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेस त्याची जोडणी करण्याची मनापासून प्रयत्न करत असतो. तर रवींद्र खरे यांचा व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज आलेला आहे. ते सांगतायत की वयाच्या 3रा वर्षी सुरू झालेली गणपती सेवा यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि चित्रकार आहेत रवींद्र खरे. खूपच छान असा मेसेज त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. कृष्णानंद कामत यांनी देखील सिडनीहून आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. निलेश गजानन राऊत वाडवणहून यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर गणेशोत्सवाची सुरुवात आणि त्याची वातावरण निर्मिती आपण करत आहोत बाप्पा आणि गप्पा या कार्यक्रमात. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणना.

गणपतीची आरास करताना आपण अनेकदा अशा गोष्टी वापरतो ज्या पर्यावरणाला हानिकारक असतात, आणि तर गेली अनेक वर्ष जनजागृती होत आहे आणि जनतेने सुद्धा खूप छानरित्या प्रतिसाद दिलेला आहे आणि इको फ्रेंडली सर्व वस्तूंचा वापर जनता करत आहे. तर पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना माझं सांगणं आहे की ज्या ज्या गोष्टी पर्यावरणाला हानिकारक असतात त्या कृपया आपण वापरण्याची टाळाव्यात. आणि इथे दीपा पालकर यांनी देखील मेसेज पाठवलेला आहे की आम्ही गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची आणतो, ताज्या फुलांची आरास करतो, प्लॅस्टिकचा वापर करत नाही, त्यामुळे पर्यावरण संवर्धन होतं. तर हो, प्लॅस्टिकचा वापर टाळणं हे तरी आपल्या हातात नक्कीच आहे. शिवाय गेल्या काही वर्षात पूर्वी मला आठवते की लहानपणी मी थर्माकोलच्या डेकोरेशन वगैरे थर्माकोलचं बनवलेलं बघायची, खूप छान डेकोरेशन असायचं, परंतु कालांतराने कळलं की पर्यावरणाला हानिकारक ठरलेला आहे तो. आणि ज्या वर्षापासून हे कळलं की थर्माकोलने हानी होते पर्यावरणाची, तर अनेक गणेश भक्तांनी त्याचा वापर करणं सोडून दिलं. खरोखर ही ताकद आहे गणेश भक्तांची की आवडती गोष्टसुद्धा जर बाप्पाच्या सेवेमध्ये त्याला आपल्याला विघ्न आणत असेल आणि जनतेसाठी आपल्यासाठी जर बाधेकारक ठरत असेल तर त्याचा त्याग आपल्याला कितीही मोह असला तरी करता यायला हवा.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: बाप्पा आणि गप्पा कार्यक्रमाला खूप छान असा प्रतिसाद श्रोत्यांनी दिलेला आहे आणि विजयंत चितळे यांनी हे सांगतायत की जन्मापासून ते दिल्लीत राहिलेले आणि दिल्लीमध्ये 300+ मराठी लोकांचं मंडळ होतं आणि आमची गणेशोत्सवाची तयारी, त्यावर्षी नाटक कोणतं करायचं, महाप्रसाद काय याची तयारी अगदीपरपासून असायची, बाकी गोष्टी यथावकाश व्हायच्या आणि विसर्जन यमुनेवर करायचं असं ते सांगतायत। तर

आत्ता ते पुण्यात राहत आहेत, परंतु दिल्लीतल्या या आठवणी आपल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तसेच प्राची पटवर्धन शहाड कल्याणहून ते सांगतायत की गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळांनाही विनंती करायची आहे, विनंती करतायत प्राची पटवर्धन की मंडळाच्या गणेश मूर्ती याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शिवाय डी जेविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की ढोल ताशांचा आवाज हा थोडासा कमी करावा असं त्या सांगतायत की जेणेकरून त्या परिसरातील वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना त्याचा त्रास होऊ नये. तर प्राची पटवर्धन यांचं नक्कीच हे ऐकतील मंडळं. सूर्यकांत कुंभार सवादे कराडहून यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि नाव इथे लिहिलेलं नाही आपल्या श्रोत्यांनी, परंतु त्या सांगतात की सजावटीची आवड आणि मातीची गणेश मूर्ती त्या आणायच्या, तसेच जेवढं नैसर्गिक काम करणं सोपं ते करत होत्या. आणि त्यांनी नाव दिलेलं आहे राधा संत बदलापूरहून. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

ठीक 7:38 झालेले आहेत आणि आता सादर होत आहे संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन विज्ञापना गोकर्णकर आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोते हो नमस्कार. वाळवंटाची कल्पना केली की आपल्या डोळ्यांसमोर अथांग वाळू, प्रखर ऊन आणि पाण्याचा अभाव उभा राहतो. अशा वाळवंटात जर एक पावसाची सर आली तर त्या पावसाचं महत्त्व किती असेल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती उपाशी असेल आणि तिच्यासमोर अन्न ठेवलं गेलं तर त्या अन्नाची किंमत तिच्यासाठी किती अमूल्य असेल. याच उदाहरणातून पुढील सुभाषितात सुभाषितकार योग्य व्यक्तीला योग्य वेळी दिलेल्या मदतीचं महत्त्व सांगत आहेत.

येतात. ज्याप्रमाणे पावसाची किंमत ही वाळवंटात असलेल्या माणसाला असते, तसंच अन्नाचं महत्त्व हे भुकेलेल्या माणसाला अधिक असतं. त्याचप्रमाणे दानाचं महत्त्व हे गरजू आणि दरिद्री व्यक्तीलाच कळतं. त्यामुळे अशा व्यक्तीला केलं गेलेलं दान हे खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतं. दान म्हणजे केवळ पैसा किंवा वस्तू देणं नाही, दानामागे असलेली भावना महत्त्वाची आहे. एखाद्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या गरजेची जाणीव ठेवून केलेली मदत हीच खरी मदत. एखाद्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नसताना त्याला पुस्तक देणे, एखाद्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, एखाद्याला अडचणीच्या वेळी धीर देणं, एखाद्याला आपलं ज्ञान देणं, ही देखील दानाची स्वरूपं आहेत. कधीकधी आपल्याला वाटतं की मी एवढीशी काय मदत करणार, पण गरजू व्यक्तीसाठी आपली छोटीशी मदतही मोठी ठरू शकते. तहानलेल्या व्यक्तीसाठी पाण्याचा एक ग्लास आणि अंधारात चालणाऱ्या व्यक्तीसाठी प्रकाशाचा एक छोटासा किरणही अमूल्य असतो. म्हणूनच दानाची किंमत त्याच्या मोठेपणात नसते, ती त्याच्या योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी होण्यात असते. मदत करताना प्रसिद्धीची अपेक्षा नसावी. खरं दान तेच ज्यामध्ये देणाऱ्याचा हात पुढे जातो पण त्याचा अहंकार पुढे येत नाही. आजच्या समाजाला केवळ संपत्तीची नव्हे तर संवेदनशील मनाची गरज आहे. दुसऱ्याच्या गरजेची जाणीव होणं हीच माणुसकीची पहिली पायरी आहे. या सुभाषिताचा संदेश म्हणून आपण एवढं लक्षात ठेवूया की गरज संपल्यानंतर दिलेली मदत कदाचित उपयुक्त असेल, पण गरजेच्या क्षणी दिलेली मदत अमूल्य असते. मर

आताच आपण ऐकला कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन विज्ञापना गोकर्णकर. सादर करते गुरुगुनाथ तेरवणकर. असं म्हणतात की दान, एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. दान म्हटलं की आठवतं तो महाभारतातला कर्ण, आणि दान म्हटलं की मला आठवते गाण्यातली ती ओळ, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ॲसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
2: ठीक 7:10 आपण ऐकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, आणि त्यानंतर रेनबो फंडे कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण, मलेशिया, अबुधाबी, इजिप्त, नायजेरिया, इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे देखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातल्या संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोनही नेत्यांनी चर्चा केली. ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायांचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5%

झटक्यांनी वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समुद्री मार्ग आणि खलाशी सुरक्षित असले, पुरवठा साखळीचे मार्ग खुले असले तरच जागतिक व्यापार वाढेल. म्हणूनच भारत खलाशांची सुरक्षा आणि खुले सागरी मार्ग यांचा ठाम पुरस्कर्ता आहे, असं मोदी म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे, असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये, असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्याने नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खाते बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची आता गरज राहणार नाही. खनिजांच्या विपुल साठ्यामुळे विदर्भात भारताच्या आर्थिक विकासाचं एक शक्तिशाली इंजिन बनण्याची क्षमता आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला. भारतीय अभियंता संस्थेच्या नागपूर स्थानिक केंद्राकडून आयोजित 36व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात एकंदर 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून हरित पोलाद क्रांती आकारास येत आहे, असंही ते म्हणाले. पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये भरवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. जगभरातील मराठी भाषिकांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल, असं ते म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं गाळप हंगाम 2024-25 आणि 2025-24 साठी कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्यातल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. तर उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान काल पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून 4 ट्रक जप्त करण्यात आले. यामध्ये 12,000 किलो पनीर आणि 4,000 किलो खवा ताब्यात घेण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं विभागानं सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या 30 तारखेपर्यंत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसंच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर 19, 20 आणि 26-27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आज पुण्यात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषय तज्ज्ञांशी थेट संवाद साधणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणाऱ्या

बैठकीला पुणे विभागातील संबंधित घटकांना सहभागी होता येईल. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फलक तसंच बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं कठोर पाऊल उचललं आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास मुद्रक प्रशासक यांच्यासह फ्लेक्सवर झळकणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही प्रथमदर्शी सहभाग गुन्हा नोंदवण्याचे आणि तपास करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी इथं येण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. आठवड्यातून 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या अहवालानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल देशव्यापी लाक्षणिक संप केला. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप करण्याचा आणि 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील लांजी या गावात पिकांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला नागपूरमधील मारबत महोत्सव काल साजरा करण्यात आला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे यंदाच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरले. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक देशी परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताने मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. भारताचा कर्णधार अनमोल इक्का यानं 2 गोल केले. आज कनिष्ठ गटातील महिला संघाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव आणि परिसरातील काही भागात पावसानं रात्री हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे.
1: सकाळची वेळ आहे, न्याहारीची वेळ झालेली आहे आणि अनेक जण आता न्याहारी करत असतील तर मी देखील

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: आज श्रेष्ठ रंगकर्मी अभिनेते सतीश दुभाषी यांचा स्मृतिदिन. प्रत्येक भूमिका, एखादं नाव घेतलं एखाद्या नाटकाचं किंवा चित्रपटाचं, की त्यानुसार आपल्या डोळ्यांसमोर ती व्यक्तिरेखा उभी राहते आणि ती फुलराणी हे म्हटलं या नाटकाचं स्मरण झालं की जशी भक्ती बर्वेंची आठवण होते त्याचप्रमाणे ती फुलराणीतले प्राध्यापक अशोक जहागीरदार ही व्यक्तिरेखा जिवंत केलेली सतीश दुभाषी यांची देखील आठवण होते. 1980 साली 12 तारखेला हा गुणी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आणि त्यांनी त्यांच्या अभिनयातून या अष्टपैलू कलाकाराने आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला खूप छानरीत्या न्याय दिला होता. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील खूप छान अशी स्मरणात राहिलेली आहे. त्यानंतर सिंहासन हा चित्रपट देखील आपल्याला आठवत असेल. यानंतर आपण बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक गीत ऐकूया आणि त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक.
1: गजानना गणराया अधिवंदु तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

आणि यापुढचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सर्व श्रोते उत्सुक आहेत. आणि तसं मंगेश म्हात्रे यांनी आपल्याला लिहून कळवलेलं सुद्धा आहे की अज्ञात मुंबईची कहाणी आता आम्ही ऐकणार आहोत. हो, अवघे 4 मिनिट राहिलेले आहेत आणि आता तर 3 मिनिटं राहिलेली आहेत. तर आज पहाटे 5 वाजल्यापासून अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. श्रेय राऊत तसेच माधव वाघ पुण्याहून, श्रद्धा ननाल आणि प्रमोद राऊत धाराशिवहून, मंगेश म्हात्रे, दत्ता केदार पंढरपूरहून, राजेंद्र येखे गोरेगावहून, दीपा पालकर, प्रणव शिंदे, हितेंद्र दास, महेंद्रभाई आगाशी गावाहून, तसेच प्रणव शिंदे आणि प्रमोद देशमुख, किशोर पेडणेकर, इरा आणि अश्विनी भगत शहाबाजून, गजानन मोरेश्वर पाटील उमेलमान वसईहून, सौ अरुणा कळसकर तसेच ज्योती सुधीर चौधरी आणि चंद्रशेखर

अंधेरीहून नरेंद्र साळगावकर, गिरीश कारेकर, गिरीश कारेकर, संभाजी डांगरे, रवींद्र कुडाळकर, काशीनाथ पाटील, जयंत जोशी आणि जयंत बर्वे वसईहून, सूर्यकांत कुंभार सवादे कराडहून, विश्वनाथ छत्री आर्यन सोमवंशी आणि विजयंत चितळे, सुरेखा पाटील भिवंडीहून, नीलांबरी कुलकर्णी, वीणा नाडकर्णी, एन एम पाटील कुर्ल्याहून, कल्पना राजू उल्हासनगरहून, जयवंत म्हात्रे उरणहून, अपूर्वा क्षोत्री, पंकज मोहोड, प्रकाश कुलकर्णी आणि कमलाकर शेळके वरळीहून, आनंत कानडे, रघुनाथ कन्नूरकर, त्यानंतर भिवंडीहून देखील एका श्रोत्यांनी आपलं नाव नाही कळवलं आहे त्यांनी, तसेच प्रेरणा कुलकर्णी, कृष्णानंद कामत, दयानंद दत्तात्रय आडत वेळापूरहून, चित्रा कर्वे, रवींद्र खरे, तसेच विजय जोशी आणि अनेक श्रोत्यांनी आपल्याला कार्यक्रमात शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर बाप्पा आणि गप्पा या कार्यक्रमाला देखील खूप छान असा प्रतिसाद श्रोत्यांनी दिलेला आहे. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: माझं आजोळ लालबागचं. लहानपणी तिकडे नेहमी जाणं राहणं येणं असायचं. मामाची बिल्डिंग अनंत निवास म्हणजे चिंचपोकळी स्टेशनवरून येणारा पूल पूर्वेला ज्या ठिकाणी उतरतो अगदी तिथेच. मामाचं घर तिसऱ्या मजल्यावर. गॅलरीत उभं राहिलं की समोरच पलीकडे जाणारा पूल, पलीकडच्या बाजूला आर्थर रोड. लालबाग आणि आर्थर रोड ही मुंबईच्या इतिहासातली गाजलेली ठिकाणं. या नावांचा दबदबा म्हणा अथवा दहशत म्हणा आत्ता आत्तापर्यंत टिकून होती. त्यात माझा संबंध लालबागशी जास्त.
2: लालबाग हे नाव मला लहानपणी नेहमी कोड्यात टाकत असे. तिथे मला कधीही बाग दिसली नव्हती. सतत दाट काळा धूर ओकणारी गिरण्यांची धुरांडी आणि समोरच असलेल्या गॅस कंपनीची काळी कभिन्न अजस्त्र टाकी, यात उठून दिसेल असं लाल रंगाचं काही दिसलं नव्हतं. काळसर रंग तिथल्या अवघ्या वातावरणात भरून राहिलेला असताना या भागाला लालबाग हे रंगीत नाव कसं पडलं असावं हा प्रश्न तेव्हापासून मला पडलेला होता. बरं, घरातले मोठे वेगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतलेले, त्यामुळे मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर कुणा मोठ्याला विचारायची सोयच नव्हती. उत्तराऐवजी पाठीत धपाटा मिळण्याची शक्यता जास्त असल्यामुळे मनातला प्रश्न मनातच ठेवावा लागायचा.
1: पुढे थोडा कळता झाल्यावर या भागाचं वैशिष्ट्य

0: माझ्या लक्षात यायला लागलं. कापड गिरण्यांचा आणि गिरणी कामगारांच्या चाळींचा हा भाग अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या आणि त्यासाठी थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी असलेल्या गिरणी कामगारांची इथे वस्ती. पगारवाढ, बोनस, बदली कामगारांचे प्रश्न, कामाचे तास हे त्या काळात नेहमीच धगधगत असणारे प्रश्न होते. त्यामुळं हा भाग कायमच संप, मोर्चा, धरणं यामुळे धुमसत असलेला मी लहानपणापासून पाहत आलो होतो. हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. इथल्या इमारतींच्या दर्शनी भागातल्या जवळपास प्रत्येक गॅलरी खिडक्यांमध्ये लागलेला लाल बावटा पाहिलेलं मला स्पष्ट आठवतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सगळ्या इमारती तेव्हा लाले लाल दिसायच्या. कम्युनिस्ट वगैरे समजायचं ते वय नव्हतं, पण या बावट्यांमुळं या भागाला लालबाग म्हणत असावेत अशी माझी समजूत मीच करून घेतली. पण हे झालं माझ्या पुरतं स्पष्टीकरण. पण बाग तर तिथे कुठेही दिसत नव्हती. नाही म्हणायला इथनं जवळच एक सुप्रसिद्ध राणीची बाग आहे, पण ती पडते भायखळ्यात. ती भायखळ्याची म्हणूनच प्रसिद्ध, त्यामुळे तिचा संबंध आपल्या लालबागशी कसा जोडायचा? मग लाल आणि बाग यांचं नेमकं नातं काय? पुढे बरीच वर्ष हे कोडं अनुत्तरितच राहिलं.
1: शिक्षण, नोकरी, प्रपंचाच्या धबडग्यात या नावाचं कुतूहल थोडं मागेही पडलं. जगण्याची उत्तरं शोधताना प्रश्नांची प्राथमिकता बदलली होती, पण हा प्रश्न थोडा मागे पडला असला तरी संपला मात्र नव्हता. वाचनाची आवड असल्यामुळे सहज वाचतानाही त्याचा कुठं माग दिसतोय का याचा शोधही नकळत सुरू होता. पण तेवढंच, फार काही हाती लागत नव्हतं. वाचनाची आवड, मी भरपूर वाचतही होतो, पण त्या वाचनाला शिस्त अशी नव्हती. जे मिळेल ते पुस्तक वाचायचं एवढंच. आणखी काही वर्षांनी मी सगळ्यातून मुक्त होऊन कुतूहल म्हणून मुंबई शहराचा अभ्यास करायला लागलो. तेव्हा मात्र ठरवून वाचनाची मुख्य दिशा मुंबई शहराचा इतिहास ही ठेवली. मुंबई शहरावर लिहिलेलं जेवढं सापडत गेलं तेवढं सगळं वाचत गेलो. त्यातून शहराची काही कोडी उकलत चालली होती, काही नवीनही निर्माण होत होती.
0: अशातच एके दिवशी अगदी अचानकच लालबाग माझ्या समोर येऊन उभं राहिलं. बाबा भांड यांनी लिहिलेलं युगद्रष्टा महाराजा हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं चरित्र मी वाचत होतो. त्या चरित्रात सन 1875 नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आलेले असताना देशभरातल्या सगळ्याच संस्थानिकांना मुंबईत निमंत्रित केलं गेलं होतं. त्यावेळी अवघ्या 12 वर्षांचे असलेले महाराज सयाजीराव हे देखील मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी मुंबईत चांगल्या प्रतीची हॉटेल्स नव्हती, म्हणून आलेल्या सगळ्या संस्थानिकांच्या निवासाची सोय मुंबईतल्या काही लोकांच्या बड्या आणि आलिशान बंगल्यात करण्यात आली होती. सयाजीराव आणि त्यांच्या लवाजम्याच्या मुक्कामाची सोय परळच्या लालबाग बंगल्यात करण्यात आली होती असा त्रोटक उल्लेख मला या पुस्तकात आढळला. माझ्यासाठी ही माहिती खूप मोलाची होती. लहानपणापासून मला पडलेल्या प्रश्नाचं अस्पष्टसं का होईना उत्तर मला सापडलं. लालबाग नावाचा बंगला इथे होता हे समजलं, पण त्याच बंगल्यामुळे हे नाव मिळालं का?
1: पुस्तकात लिहिल्याप्रमाणे सयाजीराव बडोद्याहून लवाजम्यासहित निघाले होते. त्यावेळी संस्थानिक एकेकटे प्रवासाला जात नसत, त्यांच्यासोबत त्यांचा बराच मोठा बारदाना असे. दिवाण, मंत्री, सचिव असे उच्च पदावरचे अधिकारी ते अगदी तळाचे सेवक असे मिळून किमान 100 लोक तरी असत. एवढ्या सगळ्यांची एकाच ठिकाणी सोय करायची तर तसंच प्रशस्त आवार असलेलं निवासस्थान पाहणं आवश्यक होतं. लालबाग बंगला आणि त्याच्या सभोवतालचं आवार तसंच ऐसपैस आणि प्रशस्त असलं पाहिजे. त्याशिवाय ब्रिटिश भारतात महत्वाच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बडोदा अधिपतींच्या निवासासाठी तो बंगला निवडला नसता. पण तो लालबाग बंगला कोणता, तो कुठे होता, कुणाचा होता त्याचा उल्लेख मात्र पुस्तकात दिलेला नव्हता. आता नवीन प्रश्न निर्माण झाला.

0: या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय तो बंगला आणि ते नाव यांचा संबंध प्रस्थापित करता येणार नव्हता. इथून पुढे माझा त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला.
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनल.

आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साथीने खूपच छान रंगत गेला उत्तरोत्तर. आणि यानंतर देखील 2 ते 5 सत्रात आर जे ओम आपल्यासोबत असेल आणि FM गोल्डवर 10 ते 1 या वेळेत आर जे अंजली आपल्याला साथ संगत करेल. आता मनामनात गणेशोत्सव सुरू झालेलाच आहे. केवळ 2 दिवसात सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद सुरू होत आहे. भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती अशा 11 देशांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय शिखर परिषदेदरम्यान जागतिक प्रशासन, बहुपक्षीयता, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती सक्षमता आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता याची उभारणी अशी आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजकारण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्य आधारित मनुष्यबळ देवाणघेवाण आणि जनसंपर्क यासारख्या विविध क्षेत्रांमधील भारत रशिया सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. पश्चिम आशिया आणि काळा समुद्र क्षेत्रातील संघर्षासह परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच योग्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि शांततेच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास भारत सज्ज असल्याचं सांगितलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. सर्व

0: मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारेच सोडवले जावेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. जलवाहतूक, व्यापाराचं स्वातंत्र्य आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक संघर्ष, जलवाहतूक स्वातंत्र्य, शाश्वत विकास, अक्षय ऊर्जा, जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज जब दुनिया में ट्रेड बैरियर्स बढ़ रहे हैं, भारत इकोनॉमिक ब्रिजेज बना रहा. 2014 के बाद से हमने दुनिया के करीब 40 कंट्रीज के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट्स किए हैं. ब्रिक्स में भी हमारी अप्रोच यही है कि बैरियर्स को कम करना और बिजनेसेस के लिए अवसर बढ़ाना.
0: ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायाचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ आणि ग्लोबल साऊथचा एक मजबूत आवाज म्हणून ब्रिक्स संघटना मजबूत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं असोचॅम अर्थात असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियानं कौतुक केलं आहे. ब्रिक्स सहकार्याचं ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रुपांतर करण्याची पंतप्रधानांची दूरदृष्टी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं असोचॅमचे अध्यक्ष निर्मल के मिंडा यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषांचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्यानं नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खातं बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची गरज आता राहिलेली नाही. श्रमशक्ती हा एखाद्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असून राष्ट्र उभारणीत श्रमशक्तीचं योगदान महत्वाचं आहे असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. इमारत आणि अन्य बांधकाम कामगारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. कामगारांची सुरक्षा आणि कल्याण हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशानं 12 सप्टेंबर 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षापासून किमान 3000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची हमी देण्यात येते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सन्मान स्थिरता प्राप्त होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष गटात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. महिलांच्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरिया

अशी होत आहे। हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:45 सुरू होणार आहे। गतविजेत्या भारतानं उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा 19-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली। 3 दणदणीत विजय आणि 1 बरोबरीसह 10 गुण मिळवून भारतानं एलिट पूल ए मध्ये अव्वल स्थान पटकावलं। दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीन आणि जपान यांच्यात लढत होईल। महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी20 आशिया चषक

मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांची द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विकासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे मराठा समाज बांधवांसोबत आज अंतरवाली सराटी इथं बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रवाना झाले आहेत. बीडमधून 3 ते 4 हजार मोटरसायकल रॅलीचा ताफा अंतरवाली सराटीच्या दिशेनं निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातील विविध भागातून समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं खरीप पणन हंगाम 2026-27 धान, तांदूळ, ज्वारी, मका तसंच अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता विनिर्देश निश्चित केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर केवळ निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करणारं धान्य स्वीकारलं जाणार आहे. शेतकऱ्यांनी धान्य स्वच्छ पूर्णपणे वाळवून आणि दर्जेदार स्वरूपात खरेदी केंद्रावर आणावं असं आवाहन नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय केलं आहे. बीड जिल्ह्यातील 164 प्रकल्पांमध्ये सध्या अवघा 16.75% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 7 मध्यम आणि 37 लघु असे 44 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. मध्यम प्रकल्पात 15.15 तर लघु प्रकल्पात केवळ 6.68% साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात 87% अधिक साठा होता. यंदाचा साठा गेल्या 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा 41% कमी आहे. लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या 2 दिवसात 142 अर्ज दाखल झाले. गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात 21 विशेष शिबिरं घेण्यात आली. 17 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरांमध्ये येत्या काही दिवसात औसा, निलंगा आणि लातूर तालुक्यात शिबिरं होणार आहेत. आज औसा तालुक्यातील औसा लांबजना मंडळ आणि निलंगा तालुक्यातील औराट शहा तसंच पान चिंचोली मंडळांमध्ये शिबिरं होत आहेत. उद्या लातूर तालुक्यातील चिंचोली मंडळातील भिसे वाघोली, औसा तालुक्यातील मातोळा आणि जळकोट तालुक्यातील वांजरवाडा मंडळात शिबिरं घेतली जातील. यानंतर 14 सप्टेंबरला औसा तालुक्यातील भादा मंडळ आणि जळकोट तालुक्यातील शेलदरा मंडळ इथं शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील टाकळी इथल्या विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज सकाळी टाकळी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शासनानं आज प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या कर्जमुक्ती

ती यादीत धुळे जिल्ह्यातील 3598 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यादीतील शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं आणि शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत जिल्हा बँकेशी संबंधित 152 लाभार्थी आहेत. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडलं जाऊ नये यासाठी सुरू असलेल्या गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखणं ही अत्यंत गंभीर बाब असून नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाणार नाही यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचा आणि पर्यावरणीय नियमांचा विचार करून प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय तसंच विद्यार्थी स्तरावरील पात्र अर्ज जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवण्याकरिता जुनं महाडीबीटी पोर्टल कालपासून येत्या 15 तारखेपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या लॉग इनमध्ये प्रलंबित असलेले केवळ पात्र शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ तपासून जिल्हास्तरावर वर्ग करावेत असं आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केलं आहे. महिला ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. भारताकडून सुप्रियानं हॅट्रिक केली तर मधु आणि सुखवीर कौर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीनचा सामना जपानशी होणार आहे. यापूर्वी पुरुषांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं काल पहिल्या उपांत्य सामन्यात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं. कर्णधार अनन्मोल एक्का यानं 2 तर सुखविंदरनं 1 गोल केला. अंतिम सामन्यात भारताचा सामना उद्या दक्षिण कोरियाशी होणार आहे. दक्षिण कोरियानं काल सायंकाळी पाकिस्तानचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारीदरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या दोन दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायजेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत

0: प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉक्टर अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक सारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्ह समोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 6-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरीना साबालेंकासमोर दुसऱ्या क्रमांकावर पदावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं सबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद

0: पटकावण्याचं ध्येय रिबाकीना समोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर आय स्टेडियमवर रंगणार आहे.
1: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकीना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी ऐकत आहात आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर. तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार आणि कार्यक्रम सुरू आहे चला दोस्त हो बोलू काही.

आहेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।

मंडळी कशा आहात? सगळे बरे आहात ना? बरेच असणार मंडळी, नाही का? आता 2:35 झालेली आहेत आणि एक गाणं तुम्हाला ऐकवलं मी. ते गाणं म्हणजे काय, शेत माझं आलंय राखणीला. काल गावी गेलो होतो आणि गावावरनं परत येत असताना कुठेतरी हिरवंगार शेत दिसलं आणि त्याच्यामध्ये मधून डोकावणारं असं तांदळाचं कणीस दिसलं, म्हणून तुम्हाला हे गाणं ऐकवलं, शेत माझं आलं या राखणीला. मंडळी, पिकलेल्या भाताचा म्हणजे पिकलेल्या तांदळाचा जो सुवास असतो ना, आ हा हा, अगदी मनाला हेलावून टाकतो, नाही का? पण मंडळी, हे जेव्हा मी सुगंध घेत होतो त्यावेळेला मला मिलिंद बोकील यांची शाळा कादंबरी आठवली. त्या कादंबरीमध्ये सुद्धा भाताच्या शेताचा जो काही सुगंध आहे किंवा भाताच्या कणसाचा जो काही सुगंध आहे हा त्या नायकाने अगदी सुरुवातीलाच सांगितलेला आहे. पण मंडळी, आज मी तुम्हाला मात्र कादंबरीमध्ये न घेऊन जाता थेट शेतात घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर तांदूळ या पिकाबद्दल आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तुम्ही

0: सुद्धा माझ्यासोबत सहभागी होऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8657661071. पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71. तर आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32, 45 15 41 32 आणि 45 15 41 36 असा आहे. तर मुंबईबाहेरील श्रोत्यांनी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड लावायला मात्र विसरू नका.
1: शिवाची पहिले सोडा.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.
1: मंडळी, तांदूळ आपण म्हणतो पण त्याचा शिजला की भात हा शब्द उच्चारला जातो, अगदी बरोबर ना? आणि तो शिजताना आवाज कसा येतोय? का पेपरमध्ये जे कोडे येतात ना, त्यांच्यामध्ये नेहमी प्रश्न विचारतात शिजणाऱ्या भाताचा आवाज, तर रटरट असा आवाज येत असतो, नाही का? घरामध्ये भात शिजला की आपल्याला सुवास सुटतो आणि लगेच कळतं की आपल्या घरामध्ये भात शिजतोय. पण मंडळी, हा भात घातक आहे असं सांगणारं एक नाटक म्हणजे पुलांचं बटाट्याची चाळ. त्या पंतांना भातसुद्धा सोडायला सांगितला होता, आठवतं आहे ना? पण भात आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर तांदूळ खाल्ल्यामुळे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला झटपट मिळतात आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपल्या शरीराला झटपट ऊर्जा मिळते. शरीरामध्ये श्रम करणाऱ्या माणसांनी, अधिक श्रम करणाऱ्या माणसांनी भात हा त्यांच्या आहारामधला एक अविभाज्य घटक असतो. तांदूळ पचायला हलका असतो त्यामुळे डॉक्टर पोट बिघडलं किंवा आपल्याला ताप आला की सहज सांगतात की मऊ वरण भात खा किंवा भाताची पेज खा. काय मंडळी, आठवतंय ना? हां. मग त्याचबरोबर ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे, चपातीमध्ये म्हणजे गव्हामध्ये ग्लुटन हा घटक असतो, आणि त्याची जर कोणाला ॲलर्जी असेल तर अशा मंडळींसाठी भात हा एक वरदानच ठरेल. पण जास्त

पॉलिश केलेला भात मात्र आपण खाल्ला तर आपल्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढल्यावरती काय होतं याबद्दल मी बोलणारच नाही, अगदी घरोघरी याचे पाडे वाचले जातातच. तर मंडळी, याला पर्याय म्हणून ब्राऊन राईस, त्याला हातसडीचा भात असंही म्हणतात, हातसडीचा तांदूळ असंही म्हणतात, ते खाल्लं अधिकच फायद्याचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हा काय तांदूळ पुराण लावलेला आहे, तर मंडळी हे तांदळाच्या जातींबद्दल सुद्धा आपण आज बोलणार आहोत की कोणकोणत्या जातीचं तांदूळ आपण खातो. पण खाताना हा विचार करत नाही, आपण पोटभर खातो. पण थोडी माहिती म्हणून मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे. एक सुंदरसं गीत ऐकवतो आणि त्या गीतानंतर आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, आपण आधुनिकतेकडे प्रस्थान करतो, त्यामुळे शेती हा जो काही शेती आपण करतो तीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. पण अजूनपर्यंत काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते, पारंपरिक बियाणांना शेती केली जाते. तर त्या बियाणांबद्दल आपण आज बोलणार आहोत. पालघरमध्ये वाडा म्हणून एक भाग आहे, तेथे बारीक तांदूळ पिकवला जातो, त्याला वाडा कोलम म्हटलं जातं. मंडळी, हे जे सगळे शब्द आहेत ना, वाडा कोलम म्हणा किंवा कर्जत वाण, अशा पद्धतीचे शब्द आहेत ना, ज्यावेळेला लावणी होत असते त्यावेळेला आपण हे शब्द हमखास ऐकत असतो आपल्या बाजारामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हे शब्द ऐकायलाच मिळतील शेतकऱ्यांच्या तोंडून, फक्त कारण आपण फक्त भात खात असतो, आपण त्या बियाणांचा विचार करत नाही. म्हणून म्हटलं की आपल्या श्रोत्यांना आपण एक माहिती देऊया की कोणकोणत्या बियाणांचा वापर केला जातो. तर गेल्या काही वर्षामध्ये तिथे काळ्या तांदळाची शेतीचं उत्पन्न घ्यायला सुरुवात झालेली आहे. कर्जत वाण एक आहे, कर्जतमधील कृषी संशोधन केंद्र विकसित झालेली जी काही भाताची जात आहे ती कोकणामध्ये सर्व ठिकाणी लागवड केली जाते. मंडळी, इंद्रायणी तांदूळ म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना आठवतो की मऊ मऊ असा भात, आणि तो खात असताना घरामध्ये दरवळणारा जो सुगंध आहे ना, आहा, काय बोलू शकत नाही मंडळी. जर तुम्ही तो खाल्ला असेल तर नक्कीच मला कळवा. अजूनही आपण अशा भातांच्या ज्या काही जाती आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. काही दुर्गम जाती आहेत तर त्याबद्दलही मी तुम्हाला सांगणारच आहे. पण एक छानसं गाणं ऐकवतो, आणि गाणं ऐकल्यानंतर आपण पुन्हा एकदा, मी तुमच्यासोबत गप्पा अशाच मारणार आहे.

मंडळी शेठ डोंगरावर असला तरी पण शेतकरी राजा मात्र कधीच आळस करत नाही, कारण त्याला माहिती आहे की पूर्ण जगाचं पोट मला भरायचं आहे, नाही का? पण मंडळी, काही अशा काही दुर्गम भागात अजूनही शेती लागवड केली जाते आणि ते पारंपरिक बियाणं अजूनही वापरत आहे. तर त्यांची नावं आहेत काही आदिवासी पट्ट्यांमध्ये पटणी, बेला, वालय, सरवर आणि मुंडगा यांसारख्या जुन्या तांदळाच्या जाती आजही वापरल्या जातात. रायगडमध्ये कर्जत वाण हा एक पीक आहे. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की कर्जतमधील कृषी संशोधन केंद्राने या हे काही बियाणं आहेत, ही बियाणं काय बियाणं जे असतात ना त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि अधिकाधिक उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल या पद्धतीचा अभ्यास इथे केला जातो आणि तशी बियाणं तयार केली जातात. त्यामुळे काय झालेलं आहे तर कर्जतमध्ये किंवा रायगड पट्ट्यामध्ये जया आणि सुवर्णा यांच्या जातीसुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील. मंडळी, जया म्हटलं की त्याच्या ज्या काही भाकऱ्या होतात त्या फार लुसलुशीत अशा असतात आणि खायला पण खूप मजा येते. मंडळी, एक गाणं ऐकवतो आणि त्या गाण्यानंतर आपण त्या पदार्थांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्ही मला पदार्थ सुचवायचे आहेत. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहितीच आहे, 45 15 41 32 किंवा 45 15 41 36. आणि मुंबईबाहेरील जे काही श्रोते आहेत त्यांनी 022 असा STD कोड लावायचा आहे. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71. एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि त्या गाण्यानंतर तांदळापासून बनणारे जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला मला सांगायचे आहेत व्हॉट्सॲपद्वारे.

मंडळी, बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला रिप्लाय आलेले आहेत. बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला, काही श्रोत्यांनी संवाद हेमलता थोरात यांचा ऐरोलीवरून फोन आला होता. त्या म्हणत आहेत की घावणे मोदक हे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात. त्याचबरोबर मंगेश म्हात्रे दादर येथून आला होता, त्याने आंबेमोहर नावाचा एक तांदळाची जात आपल्याला सांगितलेली आहे. किशोर पेडणेकर हे म्हणत आहेत की भात सोडून कसं चालेल. अगदी बरोबर आहे, भात सोडून जमणारच नाही. त्याने आंबोळीची आठवण करून दिली की भातापासून आपण आंबोळी तयार करतो. पण मंडळी, आपल्या कोकण भागामध्ये भाताचं पिठलंसुद्धा, तांदळाच्या भाकरीचं पिठलंसुद्धा, तांदळाच्या पिठाचं पिठलंसुद्धा बनवतात, जसं की झुणका बनवला जातो. त्याचबरोबर कोकणामध्ये मोकल नावाचा एक पारंपरिक गोड रवाळ असा पदार्थ तयार केला जातो. मंडळी, बोलण्यासारखं खूप आहे, पण आता खऱ्या अर्थानं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमातून. तुमचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. पुन्हा मी तुम्हाला भेटणारच आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये. तर ठीक 3 वाजता तुम्ही ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारं बातमीपत्र, आणि त्यानंतर आपण भेटणारच आहोत सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. एक सुंदर शेतकरी गीत ऐकवतोय आणि त्यानंतर बातम्या ऐकणार आहात.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगे यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्झिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अदनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक रवाना झाले. बीडमधून मोटार सायकलींचा रॅलीचा ताफा अंतरवालीच्या दिशेनं निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातल्या विविध भागातून समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील, तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक, साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 10 ऐवजी 2 दिवस दारूबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सोमवारी म्हणजेच गणेश चतुर्थीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे राहील. गणेशोत्सवात सर्व 10 दिवस दारूबंदी लागू करण्याच्या आदेशाला पुण्यातल्या हॉटेल मालक आणि वाईन दुकानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा असं न्यायालयानं सांगितलं होतं. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती, पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्ह समोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 7-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरीना साबालेंका समोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिना समोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर ॲश स्टेडियमवर रंगणार आहे.
0: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. कनिष्ठ गट आशिया हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना यजमान चीन आणि जपान यांच्यात होणार आहे. यांच्यातल्या विजेत्याबरोबर भारत अंतिम फेरीत लढत देईल. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोक व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगी यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, ऐकत आहात आकाशवाणी केंद्राची एफएम रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र आर जे ओंकार आणि कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ।

मंडळी, पडदा उघडला आणि नांदीला सुरुवात होते आणि नांदी झाली की नाटकाला सुरुवात होते. त्यावेळची नाटकं सकाळपर्यंत, जे काही नाटक व्हायचे ते सकाळपर्यंत व्हायचे. आणि आज आपण अशा एका लेखकाबद्दल बोलणार आहोत, पण त्या अगोदर 1950 दशकातील जी काही नाटकं होती, म्हणजे जे काही नाटके होते, ते नाटक प्रामुख्याने अगदी कौटुंबिक सुखांतिका, अतिरंजक नाटकाचा पडदा सगळ्या समाजाच्या डोळ्यावर होता. जे चाललं होतं ते अलबेल चाललं होतं, पण हाच मुखवटा सगळ्यांनी पांगरला होता. फक्त सुखांतिका, शोकांतिका, खलनायक यांच्यामध्येच आपण होतो, पण हाच पडदा दूर करण्याचं काम कोणी केलं? अर्थात नाटककार विजय तेंडुलकर. आधुनिक आणि वास्तववादी नाट्यलेखन त्यांनी केलं आणि त्यांच्या मराठी नाटक हे केवळ करमणुकीचं साधन नाही, तर ते मानवी मनाचा एक्सरा काढण्याचं साधन आहे असं विजय तेंडुलकर म्हणतात. मंडळी, आज आपण विजय तेंडुलकर यांच्या नाटकाविषयी सप्तरंगी साथ या कार्यक्रमात बोलणार आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।

मंडळी, विजय तेंडुलकरांची नाटकांबद्दल जर आपण म्हणालो तर हे नाटक माणसाला आपल्या अंतःकरणामध्ये डोकवण्यासाठी, अगदी आपल्या अंतःकरणात डोकवायला भाग पाडतं अशी नाटक म्हणजे विजय तेंडुलकरांची नाट्यशैली आहे. आज त्याच्याबद्दलच आपण सप्तरंगी साध्या कार्यक्रमात बोलणार आहोत. मंडळी, समाजातील सुसंस्कृतपणाचा मुखवटा गळून पडल्यावरती माणसाचं क्रूर रूप आपल्याला दिसतं, असं अतिशय जळजळीत वास्तव मांडणारं नाटक म्हणजे विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं शांतता कोर्ट चालू आहे. नाटकाची सुरुवात एकदा हलक्या फुलक्या वातावरणामध्ये होते. साळुंखे, सोनू साळुंखे, दशोद्धारक मंडळ या हौशी नाट्य मंडळाचे कलाकार एका गावात जाऊन नाटक करत असतात. पण थोडा वेळ राहिलेला असतो, म्हणजे नाटक सुरू व्हायला बराच कालावधी असतो, आणि त्या कालावधीमध्ये एक खोटं न्यायालय भरवलं जातं. काय असतं मंडळी, आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा, आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी काय होतं, आपली कोणीतरी मस्करी खूप मोठ्या प्रमाणात करत असतं, आणि त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे काही दुःख असतं त्याची भडास आपण त्याच्यावरती काढत असतो. त्या नाटकात, म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात, काही असंच झालं. आणि त्या कटघऱ्यामध्ये उभी असते ती बेणारे बाई, तिची मस्करी चालू असते, पण हळूहळू हे नाटक कुठेतरी गंभीर होत जातं आणि बेणारे बाई यांच्या खाजगी आयुष्यातील दुःख बाहेर पडतं. मंडळी, पुरुषप्रधान आणि ढोंगी समाजव्यवस्थेवरती टीका करणारं हे नाटक, नाटक संपल्यानंतर ती नाटकातील मंडळी सगळी चहा प्यायला जातात, पण बेणाऱ्या बाईंचं उद्ध्वस्त झालेलं मन आपल्याला अगदी मनाला चटका लावून देतं. फक्त माणूस हिंसक होत नाही तर मनसुद्धा हिंसक असतं, आणि ही क्रूरता दाखवण्याचं काम विजय तेंडुलकरांनी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातून आपल्याला सांगितलेली आहे. मंडळी, आज आपण नाट्यसंगीत ऐकणार आहोत, त्याचबरोबर विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांबद्दल सुद्धा बोलणार आहोत. एक सुंदरसा नाट्यपद मी तुम्हाला ऐकवतो आहे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, आज आपण विजय तेंडुलकर यांच्या नाटकांविषयी बोलणार आहोत। 1981 त्यांनी लिहिलेलं नाटक अत्यंत गाजलं। त्या नाटकाचं नाव होतं कमला। इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार अश्विनी साईन यांनी

लावातून बाजारातून आणलेली एक स्त्री म्हणजे मानव तस्करीचा पर्दाफाश केला होता. याच घटनेवर प्रेरित होऊन तेंडुलकरांनी कमला हे नाटक लिहिलं. आता या नाटकाच्या कथानकाविषयी थोडं बोलूया. नाटकाची कथा ही अगदी साधी आहे. जयसिंग जाधव नावाचा एक महत्त्वाकांक्षी पत्रकार आहे. हा अधिक आक्रमक आहे. तो दिल्लीतून एक स्त्री विकत आणतो आणि त्या स्त्रीची किंमत असते फक्त 2.5 रुपये. ती घरी घेऊन आल्यानंतर, कारण त्यालाही हे काम करायचं असतं, म्हणजे जी काही मानव तस्करी असते तिचा पर्दाफाश करायचा असतो, मग तिला घरी घेऊन आल्यानंतर त्याची पत्नी सरिता त्या कमलाची अगदी काळजी घेत असते. पण एक दिवस बोलता बोलता कमला सहज सरिताला प्रश्न विचारते, तुम्ही जयसिंगच्या पहिल्या दासी का? तुम्हाला जयसिंगने किती रुपयात विकत आणलं? हा प्रश्न सरिताचा प्रश्न हा कमलाचा प्रश्न सरिताच्या मनात अंजन घालून जातो. म्हणजे सरिताला जाणीव होते की ती या आलिशान घरात राहत असली तरी तिचं अस्तित्व हे एका दासीप्रमाणेच आहे. जराही जयसिंग तिचा आदर करत नाही, फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि सोयीसाठी तिचा वापर करतो. शेवटी जयसिंग पत्रकार परिषद बोलून त्याने केलेलं काम यशस्वी होतं आणि कमलाला एका अनाथ आश्रमामध्ये घेऊन जातात. त्याचबरोबर पण सगळं काही चांगलं होतं, पण मात्र आपण दासी असल्याची भावना सरिताच्या मनात कायम राहते. तिच्या शोषणाविरुद्धचं बंड तिच्या मनात कायम राहते. स्त्रीचं घरातील स्थान यावर अत्यंत प्रभावी असं नाटक म्हणजे कमला. मंडळी, अजून एका नाटकाबद्दल मी बोलणारच आहे, पण एक सुंदर गीत तुम्हाला मी नाट्यगीत ऐकवतो आहे, त्यानंतर परत आपण बोलूया.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: मंडळी ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार। तर मंडळी, आज आपण विजय तेंडुलकरांच्या नाटकांबद्दल सप्तरंगी सात या कार्यक्रमात बोलत आहोत। मंडळी, हे नाटक म्हणजे कुठेतरी कुटुंब सुखांतिका यामध्ये न अडकता, म्हणजे पूर्वीच्या नाटकांमध्ये जर बघितलं तर कुटुंब समाज हा याच्यावर आधारित नाटक होते। खलनायक अशा पद्धतीचे दाखवले जायचे की ते पूर्ण नाटकामध्ये खलनायकाचीच भूमिका करायचे। पण तेंडुलकरांनी मात्र माणसाच्या मनाला केंद्रबिंदू बनवला आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला आपल्या मनात झाकायला लावलं असे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलं। पुढच्या नाटकाबद्दल आपण बोलूया, ते नाटक म्हणजे बेबी। मंडळी, अत्यंत वेगळं आणि भावनिक आणि तितकंच अस्वस्थ करणारं असं नाटक म्हणजे बेबी। या नाटकामधील जी नायिका आहे तिचं नाव बेबी आहे। अतिशय साधी भोळी आणि काहीशी मानसिकदृष्ट्या विकसित न झालेली, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगत असणारी। तिच्या घरात तिचा भाऊ आहे राघू, हा गुंड प्रवृत्तीचा आहे, जो तिच्याकडे पैसे हिसकावून घेतो आणि तिला मारझोड करतो। चाळीमध्ये एक शिवाप्पा आहे खानवळवाला, तो मात्र तिला आधार देतो, पण त्याच्या मनातसुद्धा कपट आहे, त्याची नजर वाईट आहे अगदी। पण बेबीला ना चित्रपट बघण्याची खूप आवड असते, ती त्या चित्रपटाच्या जगात अगदी रममाण होते, जसं आपण नाटक बघताना रममाण होतो तसं बेबीचं। मग तिच्या आयुष्यात सय्याजी नावाचा एक सामान्य माणूस येतो आणि तिला या नरकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। पण मंडळी, जर ती याच्यातून बाहेर गेली तर आपल्याला पैसे कोण देणार, इतका स्वार्थी वृत्तीचा स्वतःचा सख्खा भाऊ हा हे होऊ देत नाही आणि शिवाप्पासुद्धा त्या दोघांना जवळ येऊ देत नाही। मंडळी, या नाटकामुळे बेबीची अवस्था बघून अगदी मन आपलं अस्वस्थ होऊन जातं। गरिबी आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे माणूस कसा हिंस्र बनत जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेबी हे नाटक। मंडळी, कार्यक्रम कसा वाटतो हे नक्कीच मला व्हॉट्सॲपद्वारे कळवायचं आहे, किंवा तुम्ही दूरध्वनीवरून मला संपर्क साधू शकता। एक सुंदरसा नाट्यपद तुम्हाला ऐकवतो आणि त्यानंतर आपण एका वेगळ्याच नाटकाबद्दल आपण बोलणार आहोत।

असेल. आपण आज विजय तेंडुलकर यांच्या नाटकांबद्दल बोलतो आहोत. मंडळी, अष्टपैलू लेखनाचे उत्तम उदाहरण म्हणजे चिमणीचं घर मेणाचं हे नाटक अगदी हसत अंतर्मुख आपल्याला करायला लावतं. नाटकाची कथा एका मध्यवर्गीय कुटुंबाभोवती फिरते, प्रामुख्याने एका जोडप्याच्या कौटुंबिक आयुष्याभोवती फिरते. आजच्या धावपळीच्या आणि धकाधुकीच्या जीवनामध्ये सुद्धा माणसाला खऱ्या सुखाची उणीव भासते. अशा परिस्थितीत माणूस कशा प्रकारे सुखाचा आभास निर्माण करतो आणि त्याच्या जगण्याचा प्रयत्न करतो हे या नाटकात दाखवलेले आहे. मंडळी, संसाररूपी मेणाचं घर किती नाजूक असतं तरी एकमेकांच्या प्रेमाने आणि विश्वासाने कसं जपलं पाहिजे असा सुप्त संदेश या नाटकातून आपल्याला लेखकांनी दिलेला आहे. एक नाट्यपद ऐकवतो आणि त्यानंतर आपण दुसऱ्या नाटकाबद्दल बोलणारच आहोत मंडळी.

वेळ झालेली आहे आता तुम निरोप घ्यायची आणि आपली पुन्हा भेट होणार आहे सांजच्या पारी या कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन. एक नाट्यपद शेवटचा ऐकवतोय आणि ठीक 3:58 तुम्ही ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या ठळक बातम्या. ऐकूया एक सुंदरसा नाट्यपद.

ऐकूयाच्या ठळक बातम्या. भारताचे ब्रिक्स परिषदेचे अध्यक्ष भूषवताना मानव केंद्रीय दृष्टिकोन आणि मानवतेला प्राधान्य ही भारताची भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनात सत्रात ते आज संबोधित करत होते. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहेत. या अंतर्गत प्रधानमंत्री इथिओपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबी महमद अली, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन हुंग यांच्याशी चर्चा केली. मुंबईसह राज्यात गणेश उत्सव हा देशात सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायद्याचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेने काम करीत आहे असे ते म्हटले. महिला क्रिकेटमध्ये दुबई येथे होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेत अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार. गेल्यावेळी श्रीलंकेने भारताला हरवून चषक पटकावलं होतं. आजच्या ठळक बातम्या संपल्या.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
1: मंडळी ऐकत आहात आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार आणि कार्यक्रम सुरू आहे सांजच्या पारी. तर मंडळी आज आपण सांजच्या पारीमध्ये नक्की काय करणार आहोत, तर आज आपण गणपतीची तयारी करणार आहोत आणि गणपतीबद्दल बोलणार आहोत, गणपतीच्या वेगवेगळ्या पदार्थांविषयी बोलणार आहोत, मखर याविषयी बोलणार आहोत. तर तुमची लगबग सुरूच झालेली आहे. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 86 57 66 10 71. पुन्हा एकदा सांगतो 86 57 66 10 71. त्याचप्रमाणे आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा कोड लावून आमच्याशी संपर्क साधायचा आहे. एक सुंदर गीत ऐकवतो आहे, कारण आता सामानांची बांधा

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, एकदा का श्रावण सरला आणि भाद्रपद उंगवला की आपल्याला आठवण येते ती आपल्या बाप्पाची। सकाळ संध्याकाळ एकच ध्यास आणि आपण दिवस मोजत बसतो। लहान लहान मुलांच्या परीक्षा याच काळात संपत असतात, ते सुद्धा त्यांनासुद्धा वेध लागतात गणपतीचे। मागील वर्षी काही गोष्टी राहून गेल्या असतील, त्या गोष्टी या वर्षी करायचा असा अट्टहास मनामध्ये ठेवून बाप्पा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत असतो। मीही त्याची वाट पाहतो आहे आणि तुम्ही सगळेजण मिळून आपण बाप्पाची वाट पाहतो आहोत, पण आपल्या घरात कामं चालू आहेत कारण बाप्पा येणार आहे। मंडळी, गणेश उत्सव चालू झाला की ज्या सणाची वाट कोकणवासी मुंबईकर आतुरतेने पाहत होतात, त्याची सेवा करण्याची आपल्याला धडपड असते की बाप्पाची सेवा करायला मला मिळेल, कामाला सुट्टी घेण्याची धडपड, अगदी बस आणि रेल्वे। म्हणून मगाशी मी तुम्हाला एक गाणं ऐकवलं, त्या गाण्यामध्येच ते आहे की कोकणामध्ये जाणारी जी रेल्वे आहे तिचा अनुभव मी तुम्हाला दिला। रिझर्वेशन करण्यापासूनची धावपळ असते, काही म्हणा मंडळी, पण बाप्पा आला की घरातलं वातावरण अगदी बदलून जातं। म्हणजे घरामध्ये ढोलताशे वादविवाद होत असतील ना, तर ते सुद्धा कुठेतरी नाहीसे होतात। काय सुंदर एनर्जी असते नाही का आपल्या घरामध्ये। आज त्याच विषयी आपण सप्तरंगी साथ या कार्यक्रमात बोलणार आहोत।

तर मंडळी, अतिशय असं आध्यात्मिक वातावरण घरामध्ये होतं. पण मंडळी, गणपती उद्या येणार आहे तर आताच आपण तयारी करायला लागत नाही, तर गणपतीची तयारी ही 15 ते 20 दिवस नाही महिनापासून चालू असते, महिन्यांपासून चालू असते. आपण फक्त घरगुती गणपतीबद्दल म्हणतो, पण जे काही मंडळाचे गणपती असतात ना, त्यांची वर्षभरापासून त्याचं नियोजन असतं. अगदी विसर्जनापासून ते गणपती बसवण्यापासून ते मूर्तीपासूनचं नियोजन आपल्याला बघायला मिळतं. मोठमोठ्या मंडळांबद्दल मी म्हणतो आहे, पण घरामध्ये आपलं जे काही नियोजन असतं ते सहकुटुंबाचं असतं, त्यामुळे कुटुंबाची एकदा मोठ्या माणसांची मीटिंग होते, लहान मुलं पण त्याच्यामध्ये असतात. ती मीटिंग नसतेच, तो एक गप्पांचा एक कार्यक्रम असतो, तो नक्कीच तुमच्या घरामध्ये होत असेल. पण मंडळी, बाप्पा घरी येणार आहे त्यासाठी जी काही तयारी करावी लागते त्याबद्दल थोडंसं बोलतो आहे. महिलांना अगदी भांडी घासावी लागतात, घर झाडबाकी करावी लागते, आणि लहान लहान मुलंसुद्धा त्यांच्या मदतीला असतात, बरं का? अगदी दहीहंडी झाल्यानंतर घरातील सवयी, निरांजन, जे जे काही पूजेचं साहित्य असतं ते सगळं लख केलं जातं आणि घर अगदी सुशोभित केलं जातो. मग काय, घरातली पुरुष मंडळी असतात, ते रंगरंगोटी करतात. सणानिमित्त का होईना, पण मंडळी आपलं घर स्वच्छ होतं, कारण स्वच्छ घर ही आरोग्याची गुरुकिल्ली असते, हे म्हणतात ते खोटं नाही आहे. आणि हे जे सण असतात ना, ते एक स्वच्छतेचं प्रतीक असतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अगदी घराचं अंगणसुद्धा शेणाने सारवलं जातं, त्या शेणावरती रांगोळी घातली जाते आणि सगळीकडे असं मंगलमय वातावरण असतं. फक्त बाप्पा आपल्या घरात कधी विराजमान होतो आहे यासाठी सगळ्यांचे डोळे उत्सुकलेले असतात. एक सुंदर गीत ऐकवतो आहे आणि त्यानंतर परत आपण अशाच गप्पा मी तुमच्यासोबत मारणार आहे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, आज आपण गणपतीची तयारी याविषयी बोलतो आहोत। झालं आता काय होतं माहिती आहे का, एकदा का गोपाळ कला झाला की आपल्याला वेद लागतात ते गणेश उत्सवाचे। मग घरामध्ये जी आपण मूर्ती मांडणार आहोत ती मूर्ती कशा पद्धतीची असावी, त्या पद्धतीचे सुद्धा त्यावरती सुद्धा एक चर्चा घरामध्ये सगळ्यांच्या भरत असेल, होय की नाही मंडळी? जर माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर नक्कीच मला व्हॉट्सॲप थ्रू तुम्ही संवाद साधू शकता, किंवा तुमचे काही गेल्या वर्षीचे मखर वगैरे तुम्ही रंगरंगोटी केली होती किंवा मखर तयार केले होते त्यातल्या गणपतीचा फोटोही तुम्ही मला पाठवू शकता। त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71। पुन्हा एकदा सांगतो, 86 57 66 10 71। मंडळी, कालच माझी फेरी, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी माझी फेरी पेणला झाली, आणि पेण हे गणपतीचं माहेरघर म्हणतात। आता तुम्ही म्हणाल की का, तर तिथूनच गणपतीच्या मूर्ती ही साता समुद्रापलीकडे जातात। तिकडे गेलो आणि तिथली बाजारपेठ बघून थक्कच झालो, कुठला गणपती घ्यायचा हा प्रश्न पडतो। मग गणपतीची काही कासाराळी आहे पेणमधली, तिथे गणपतीतल्या वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये फिरलो, तिथले गणपती बघितले, आणि तिथून मला अजून एक पत्ता मिळाला, तो म्हणजे हमरापूर जोहे या विभागातले गणपती कारखाने, आणि तिकडेही गेलो। तिथेसुद्धा गेल्यानंतर अगदी काचेमध्ये ठेवलेले गणपती मला बघायला मिळाले आणि माझं मन एकदम थक्क झालं। त्या डोळ्यांकडे बघताना कधी हरवून गेलो हे कळलंच नाही मंडळी। तिकडून फिरत असताना एक मला कळलं की पेणला गणपतीचं माहेरघर का म्हणतात ते, कारण तिथल्या मूर्ती साता समुद्रापलीकडे नाही तर पूर्ण देशभर तिथून मूर्ती नेल्या जातात। मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत, ते सुद्धा काही पेणची आहेत, काही ठाण्यावर नाहीत, इतर कारखान्यातून सुद्धा लोक आपले गणपती घेऊन विक्रीसाठी बाजारपेठेत ठेवतात, पण पेणच्या गणपतींची काही विशेषच आकर्षण तुम्हाला बघायला मिळेल। तो म्हणजे डोक्यावर असणारा फेटा, लावलेलं धोतर, मंडळी कापडाचं धोतर आणि फेटा इतकं आकर्षक वाटतो ना की असं वाटतं की हीच मूर्ती घेऊन जावी आणि आपल्या मखरामध्ये विराजमान करावी हा प्रश्न पडतो। मंडळी, एक गणपती मी पाहिला, त्या गणपतीबद्दल सर्वात पहिल्यांदा बोलतो की त्या गणपतीला लाल रंगाची जी आपली माती असते ज्याला आपण गेरू म्हणतो किंवा लाल माती, डोंगराची लाल माती, तिच्यापासून तो गणपती तयार केला होता। मग मी त्यांच्याशी संवाद साधला की हा काय, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं होतं आणि पूर्णपणे एकही विदाउट रासायनिक रंगांचा वापर न करता ती मूर्त रंगवली होती। मग मला कळलं की ती मूर्त पूर्णपणे लाल मातीपासून बनवलेली आहे, ती विसर्जन करायची, पाण्यात बुडवायची आणि घरातल्या कुंडीमध्ये ती माती साठवायची आणि त्या मातीमध्ये एखादं तुळशीचं रोप लावायचं। म्हणजे बघा ना मंडळी, बाप्पा वर्षभर आपल्यासोबत राहणार त्या कुंडीतल्या मातीतून आणि त्यापासून निर्माण झालेल्या झाडापासून। मला ती जी काही संकल्पना होती ती संकल्पना मला प्रचंड आवडली। मंडळी, एक गाणं ऐकवतो आणि त्या गाण्यानंतर आपण अजून पण तयारी करणार आहोत, बरं का?

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, खऱ्या अर्थानं आपल्या शरीरामध्ये काही सुप्त गुण असतात, पण त्या अगोदर एक गोष्ट सांगतो की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून आपण गणपती बाप्पाचा उल्लेख करतो, कलांचा उपासक म्हणतो. पण आपल्या मध्ये असणारे जे काही सुप्त गुण आहेत ते बाहेर येतात, ते मखर रूपी. बघा ना, किती कल्पक मखर आपण तयार करतो. वेगवेगळे देखावे आपण तयार करत असतो, अगदी मंडळाचे नाही तर घरातले देखावेसुद्धा मंडळी बघण्यासारखे असतात. आपण कल्पना करू शकत नाही याच्या पुढे जाऊन मखर तयार करतात काही मंडळी. मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथे त्या माणसाने चाळ उभी केली होती. म्हणजे मुंबईची जी काही गिरगावची चाळीचं वातावरण आहे, ते सगळं वातावरण मला तिथे अगदी छोट्या स्वरूपात बघायला मिळालं. बघा ना, म्हणून मी म्हटलो की जी कला आहे 64 कलेचा अधिपती आहे, पण तो आपल्याकडून त्या सगळ्या गोष्टी करवून घेत असतो, हे म्हणणं वावगं ठरणार नाही ना मंडळी. आत्ता मखराचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत, पण सगळ्यांना एक विनंती आहे की थर्माकॉलचा मखर सहसा करू नका, कारण थर्माकॉल हा शरीरासाठीसुद्धा हानिकारक आहे, पर्यावरणासाठीसुद्धा हानिकारक आहे. तर आपण कागदाचा किंवा कापडाचा मखर वापरू शकतो. अगदी कागदाचे 3D इफेक्टवालेसुद्धा मखर आलेले आहेत. आणि लाईट्स म्हणाल तर आता पूर्ण बाजारपेठा, मुंबई सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या बाजारपेठा लाईटने दुमदुमून गेलेल्या आहेत. फार वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आपल्याला बघायला मिळतात, फक्त तुमची कल्पनाशक्ती. मंडळी, एका माणसाने तर अगदी गंगा घाटाचं चित्रसुद्धा उभं केलेलं होतं. काय मेहनत लागत असेल ना, आणि हे एक ते दोन दिवसाचं काम नाही आहे मंडळी. 15 दिवस ते 2-3 महिन्यांचं काम असतं. एक गाणं ऐकवतो आणि मखरबद्दल आपण अजून बोलूया. तुमचे मागच्या वर्षीचे काही मखर असतील किंवा मखरात बसवलेल्या गणपतीचा फोटो असेल तर नक्कीच मला व्हॉट्सॲप करा. पुन्हा एकदा व्हॉट्सॲप क्रमांक सांगतो, 86 57 66 10 71.

तर मंडळी, बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला रिप्लाय येत आहेत. अलिबागवरनं पाटील खानवळ म्हणजे श्री चंद्रशेखर दामले यांनीसुद्धा त्यांच्या गणपतीचा फोटो पाठवलेला आहे. त्याला जे धोतर लावलेलं आहे ना मंडळी, ते कापडाचं लावलेलं आहे आणि इतकं आकर्षक वाटतो आहे, अगदी रथावर विराजमान झाल्यासारखं गणपती त्यांनी तिथे फोटो आपल्याला पाठवलेला आहे. त्याचबरोबर अशोक पाटील हे सुद्धा त्यांनी पेणच्या घरातील गणपती, अशोक पाटील यांच्या पेणच्या घरातील गणपती त्यांनी पाठवलेला आहे, आपला फोटो पाठवलेला आहे. त्यांचं जे धोतर आहे ते पांढऱ्या रंगाचं आहे आणि त्यांचं जे काही मखर तयार केलेलं आहे, जी काही सजावट आहे, ती अगदी नयनरम्य वाटणारी अशी आहे. धन्यवाद श्रोते हो. बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला फोटोज आलेले आहेत, त्यांची नावं मी घेणारच आहे, पण आपल्याला थोडं कार्यक्रमात पुढे जायचं आहे. मंडळी, रंगरंगोटी झाली तरी पण गणपती बाप्पाची जी रंगरंगोटी असते ना, तीसुद्धा फार आकर्षक असणं तितकंच गरजेचं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे डोळे, आणि डोळ्यांची जी आखणी आहे ती सर्वात महत्त्वाची असते आणि त्यासाठी वेगळे कारागीर असतात, बरं का मंडळी, डोळ्यांची आखणी करणं, कारण डोळे बरंच काही सांगून जातात. बाप्पाकडे काय मागावं, कारण भरभरून तो देत असतो, त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर जे सुख असतं ना, ते खरंच त्याची गणना करू शकत नाही. पण तरी पण मंडळी, हे जी काही मंडळी असतात ती मनाच्या एकाग्रतेने अगदी बाप्पालाचं नामस्मरण करून त्याचे डोळे कोरत असतात आणि ते झाले की मग कपाळावरची नक्षी काढली जाते, सोंडेवरची नक्षी काढली जाते आणि मग बाप्पा मखरामध्ये विराजमान होण्यासाठी तयार असतो. बघा ना मंडळी, पुन्हा एकदा बोलावं असं वाटेल की बाप्पाकडनं काय मागावं, सगळं काही देतो, पण बाप्पाचा जो काही चेहरा आहे, बाप्पाचं जे काही रूप आहे ते बघितलं ना की आपसूक डोळ्यामध्ये पाणी येतं आणि सगळे सुख आपल्या समोर आहेत असा आभास होतो. एक सुंदर गाणं ऐकवतो आणि त्या गाण्यानंतर परत आपली भेट होणारच आहे.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, मूर्ती कधी विराजमान होते हे एक आपण अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत असतो. तो विघ्नहर्ता आपल्या घरी येणार आहे, पण त्यानिमित्ताने का होईना, पण 5 दिवस आपण फक्त आणि फक्त आध्यात्मिक आणि एक घरातल्या एकमेकांना समजून घेण्याचा हा काळ असतो. अगदी त्यानिमित्ताने आपण सगळे पूर्ण घर एकत्र येतो, एकमेकांसोबत गप्पा होतात, राग रुसवे जे काही झालेले असतील पूर्वापार चालत आलेले ते सुद्धा आपण विसरून जातो. म्हणजे तुकोबा महाराजांची एक सुंदर ओळ आहे, निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाण पाजर फुटती रे. हा बाप्पासुद्धा आपलं जे काही दगडरूपी जे पाषाण आहे त्यालासुद्धा पाजर फोडेल असा हा बाप्पा थोड्याच दिवसांनी आपल्या घरी विराजमान होणार आहे. पण मंडळी, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथे केलेले काही पारंपरिक नृत्य. आता कोकणामध्ये कलगीतुरा केला जातो, त्याचबरोबर टिपरी डान्ससुद्धा कोकणामध्ये केला जातो. म्हणजे महिला नाचत असतात, गात असतात आणि नाचत असतात. कुठून एनर्जी येते काय माहिती, पण रात्रभर जागरणाचा कार्यक्रम हा गणपतीच्या काळात चालत असतो. या निमित्ताने का होईना पण लोकमान्य टिळकांचे आभार मानायला हवेत, कारण त्याच्यामुळे पूर्ण गाव पण एकत्र येतो, त्याचबरोबर पूर्ण घरातील जी काही कुटुंब आहे त्यांची मनंसुद्धा एकत्र जोडण्याचं काम बाप्पा करतो. किंवा आपल्या कोकणामध्ये होणारं म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये होणारा फेरा नृत्य प्रकारसुद्धा या काळामध्ये केला जातो. त्याचबरोबर कोकणातला बाल्या डान्स हा तर याचा आकर्षणच असतो. मंडळी, काही नसतं मंडळी, ही जी सगळी काही गाणी आहेत ना, ही गाणी परंपरेनुसार चालत आलेली आहेत, ती शिकवावी लागत नाहीत. तर लहानपणापासून ती ऐकत असतो आणि हळूहळू आपल्या ती गाणी आचरणात येतात, हळूहळू आपल्या तोंडात ती गाणी बसतात आणि ती गाणी गायली जातात. एक छान बाल्या नृत्याचं गाणं तुम्हाला मी ऐकवतो, ते माहितीच असेल कोणतं असेल, पण ऐका एक सुंदरसं गीत.
2: ओम नमो सद्गुरु

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, धीरज टकले यांचा यांनी एक आपल्याला व्हॉट्सअप केलेलं आहे. ते त्यांनी त्यांचा गणपतीचं फोटो आपल्याला दाखवलेला आहे. त्याचबरोबर अमोल एवले चाळीसगाव यांनीसुद्धा त्यांनी जो काही मागच्या वर्षीचा जो त्यांचा गणपती होता त्याचा फोटो आपल्याला पाठवलेला आहे. प्रथमेश दुर्गे यांनीसुद्धा आपल्याला फोटो पाठवलेला आहे. मंडळी बघा ना, अगदी बुद्धीचं दैवत म्हणूनसुद्धा आपण गणपतीकडे बघतो. त्यांचे जे काही स्तोत्र असतात ते त्यामुळे ना आपली जीभ जी आहे ती चांगली होते आणि उच्चार आपलं चांगलं होतं. त्यामुळे संस्कृत श्लोक या काळामध्ये म्हटले जातात. आपण वर्षभर धावपळ करत असतो पण स्वतःच्या अंतःकरणाशी गप्पा मारण्याचा काळ म्हणजे हा गणपतीचा असतो. म्हणून साधना केली जाते. जेव्हा आपण आरती करत असतो तेव्हा त्याचा उद्धार करत असतो. पण या करण्यामागेसुद्धा काही शास्त्रीय कारणंसुद्धा त्यामागे दडलेली आहेत. ती म्हणजे आपलं मन एकाग्र करणं आणि अध्यात्माची साथ ही आपल्याला जीवनात सतत पुढे नेत असते हा सांगणारा बाप्पा आपल्या घरात आता काही दिवसांनी विराजमान होणारच आहेत. पण मंडळी, याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही खाद्यपदार्थ केले जातात. त्या पदार्थांबद्दल मी बोलणारच आहे. पण एक सुंदरसं गीत ऐकवतो आणि त्या गीतानंतर. बरं मंडळी, तुमच्या घरामध्ये कोणकोणते पदार्थ केले जातात हे नक्कीच आम्हाला सांगायचं आहे. मोदक तर केले जातात कारण की बाप्पाला ते आवडतात. पण त्या व्यतिरिक्त कोणकोणते पदार्थ आहेत जे पारंपरिक आहेत याबद्दल नक्कीच आम्हाला तुम्ही माहिती शेअर करू शकता.

तर मंडळी, बऱ्याच श्रोत्यांचे आपल्याला SMS आलेले आहेत. भाग्यश्री झाडेकर रत्नागिरी दापोलीवर त्यांचा मेसेज आलेला आहे. मोदक, पुरणपोळी, शिरा, गोडवडे, तांदळाची खीर, आहा हा. त्याचबरोबर लक्ष्मी मस्तकार आहेत, त्यांनीसुद्धा काही पदार्थ पाठवलेले आहेत. मंगेश म्हात्रे म्हणत आहेत की घरी खाद्यांची चंगळ आणि उत्साह आणि मोदक तयार करून त्याला नैवेद्य दिला जातो, त्याचबरोबर गोड शिराही केला जातो असं ते म्हणत आहेत. गौरी गणपतीचा सण आहे. अशोक पाटील म्हणत आहेत की गव्हाच्या पिठाचे आणि नारळाचे पीठ किसून करंजा तयार केल्या जातात, त्याच्यामध्ये गूळ टाकलं जातं. बघा ना, वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. धीरज टकले म्हणत आहेत की आमच्याकडे मोदक आणि करंजा आणि लाडू केले जातात. सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमात जे काही प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे कारण वेळेचा अभाव आहे मंडळी, पण सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार मानतोय. खरंच गणपती आता काही दिवसानंतर आपल्या घरी आगमन होणार आहे, अगदी सोमवारीच मंडळी म्हणजे परवाच आपल्या घरी आगमन होणार आहे. स्वतःची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया एक गाणं ऐकवतो आहे मंडळी, त्यानंतर आपल्या तुमचा निरोप घेणार आहे. तर मी RJ ओंकार, मला जाण्याची अनुमती द्या. सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम संपला आहे.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. या परिषदेत भारतानं मांडलेला जाहीरनामा सदस्य देशांनी मान्य केला. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका केल्या. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नायान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज केली. 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं निघू, अशी माहिती त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत दिली. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. गेल्यावेळी श्रीलंकेनं भारताला हरवून चषक पटकावला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद लोककेंद्रित मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांनी स्वीकारला दिल्ली जाहीरनामा. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनोज जरांगींना आवाहन. तर 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची जरांगींची घोषणा. महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या रात्री लढत. आणि यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपुरात देखील पावसाची दमदार हजेरी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन भारत मंडपम इथं सुरू आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 20 वर्षात ब्रिक्सनं जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून सध्याची परिषद हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या अध्यक्षतेची संकल्पना लोककेंद्रित आणि मानवतेला प्राधान्य देणारी असल्याचं नमूद करून लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 बाबींना भारतानं प्राधान्य दिलं आहे. या अनुषंगानं देशभरात 30 शहरांमध्ये 350 अधिक बैठका घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत की ब्रिक्स अध्यक्षता पीपल सेंट्रिक और ह्युमैनिटी फर्स्ट अप्रोच पर आधारित है. रिजिलियंस, इनोवेशन, कोऑपरेशन और सस्टेनेबिलिटी हमारी प्राथमिकताएं रही है. इन प्राथमिकताओं के साथ हमने ब्रिक्स सहयोग को सामान्य जन से जोड़ने का विशेष बल दिया है. इसी सोच के साथ 350 से अधिक बैठकों का आयोजन किया गया. लगभग 30 शहरों में आपकी टीम्स का स्वागत करने का हमें अवसर मिला.
0: ब्रिक्स कोणाच्याही विरोधात नसून अधिक प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वसमावेशक जागतिक शासन व्यवस्था आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. जागतिक शासन व्यवस्थेसाठी त्यांनी 10 कलमी कृती आराखडा मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यास आता विलंब करता येणार नाही. यासंदर्भातील वाटाघाटींना निश्चित कालमर्यादा आणि स्पष्ट परिणामांची जोड देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ग्लोबल साऊथनं जागतिक नियम निश्चित करण्यात अधिक सक्रिय भूमिका बजावावी असं आवाहन त्यांनी केलं. या अत्यंत महत्वाच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्र

0: अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान हे नेते सहभागी झाले असून त्यांचं औपचारिक स्वागत पंतप्रधान मोदी यांनी भारत मंडपम इथं केलं. दरम्यान आजच्या ब्रिक्स समारोपीय सत्रामध्ये तसंच ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकारला. या जाहीरनाम्यात सदस्य देशांचा सामूहिक संकल्प स्पष्ट झाला असून त्यातील निर्णयांची ठोस अंमलबजावणी करण्याची सामायिक जबाबदारी सर्व देशांची असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
1: हमारे समक्ष ब्रिक्स न्यू दिल्ली डिक्लेरेशन 2026 का ड्राफ्ट प्रस्तुत है. इसमें हमारी चर्चाओं का सार प्रमुख वैश्विक और क्षेत्रीय विषयों पर हमारे दृष्टिकोण शामिल है. साथ ही ब्रिक्स कोऑपरेशन को और सुदृढ़ करने की प्राथमिकताएं समाहित है. मैं डिक्लेरेशन को एडॉप्ट करने का प्रस्ताव रखता हूं. किसी सदस्य की ओर से आपत्ति व्यक्त नहीं की गई है. न्यू दिल्ली डिक्लेरेशन 2026 को सर्वसम्मति से एडॉप्ट किया जाता है.
0: दरम्यान ब्रिक्सच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त 2 स्मरणार्थ टपाल तिकिटांचंही सदस्य नेत्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यापुढील 19वी ब्रिक्स शिखर परिषद चीनमध्ये आयोजित होणार आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांगझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होते आहे. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा गणेशोत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
2: या राज्यातल्या सर्वच आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे की मुंबईमध्ये या काळामध्ये आंदोलन करणे हे मात्र थोडं राज्याच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं. ओबीसी समाज असो मराठा समाज असो आमची भूमिका हे एकच आहे की कुणाचाही हक्क डावलता येणार नाही.
0: आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. तर जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली. गणपतीची स्थापना करून 15 सप्टेंबरला मुंबईकडे निघा आणि मराठा समाजातल्या मुलांच्या भविष्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन जरांगे यांनी यावेळी समाज बांधवांना केलं. 15 सप्टेंबरपासून मुंबईकडे पदयात्रा काढण्यात येणार आहे. आंदोलकांचा मुक्काम पाटोडा श्रीगोंदा हडपसर आणि खोपोली इथं राहणार असून 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल. आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गानं करण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी पिकं करपत आहे. याबाबत काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बावनकुळे आज दुपारी नागपूरच्या नियोजन भवन इथं राज्यातील दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेत आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या 13 सप्टेंबर रविवारी रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. तर 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून दुपारी 4 नंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. आगामी काही तासांमध्ये

पूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक आदासा गणेश मंदिराला ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत हा दर्जा देण्यात आलाय. या निर्णयामुळे आदासा परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचं स्वागत करत गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून अशा मंगलमय वातावरणात आदासा गणेश मंदिराला ब वर्ग दर्जा मिळणं ही गणेश भक्तांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी 13 सप्टेंबर रोजी महालीतल्या गडकरी वाडा इथं होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मंत्री नागरिकांची निवेदन स्वीकारतील, त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी समस्या, मागण्या लेखी निवेदनासह आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद लोककेंद्रित मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांनी स्वीकारला दिल्ली जाहीरनामा. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनोज जरांगेंना आवाहन. तर 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची जरांगेंची घोषणा. महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या रात्री लढत. आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपुरात देखील पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम करणार. ब्रिक्स देशांनी जगातल्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.

0: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशाएं भी तय करनी होगी। ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है। इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते।
1: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले, त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे।
0: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकोनॉमिक रियलिटीज के अनुसार होनी चाहिए। जो देश ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकोनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए।
1: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले। तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली।
0: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं। इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा। इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है।
1: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे। गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं। या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली। तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली।
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत। याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझनकोव आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। येत्या मंगळवारी मुंबईच्या दिशेनं निघू आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पुढच्या शनिवारपासून बेमुदत उपोषणाला बसू अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी इथं केली। गणपतीची स्थापना करून मराठा समाज बांधवांनी मुंबईकडे निघावं आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली आणि कोपरखैरणे असे मुक्काम करत मुंबईत पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं। आंदोलकांनी दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, सर्व नियम पाळावेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, तसंच सरकारनेही आंदोलकांच्या वाटेत अडथळे निर्माण करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे। आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत असं ते म्हणाले। सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्व उच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली आहे। पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। त्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कृती दलानं आज पुण्यात विद्यार्थी, पालक आणि अन्य संबंधितांशी चर्चा केली।

केली. देशातल्या विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यात येणार असल्याचं राधा यांनी सांगितलं. या कृती दलाकडे आतापर्यंत 18,000 जास्त ईमेल आले आहेत. लातूर शहरात आज एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं, या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. जातनिहाय जनगणना करताना इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा रकाना ठेवून प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती उपलब्ध झाली तर विविध कल्याणकारी योजनांचं नियोजन करता येईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. राज्याच्या विविध भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू या विकारानं ग्रस्त बालकांना सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारनं एक करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यातल्या 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधीवर उपचार केले जातील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या कमळेश्वर तालुक्यातल्या आदासा गणेश मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शमी विघ्नेश गणपती देवस्थान या नावानेही हे देवस्थान ओळखलं जातं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमने-सामने. ब्रिक्स देशांनी जगाच्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
2: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
3: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलदगतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
2: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकोनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
3: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर

0: दिनच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
1: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटीज और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है.
0: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीने काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो बियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीन यांच्यातले द्विपक्षीय संबंध मजबूत करायचे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भूमिका भारतानं घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ही भूमिका मांडली. सीमा प्रश्नावर विद्यमान करारांची अंमलबजावणी व्हायला हवी, तसंच द्विपक्षीय संबंध आणि दोन्ही देशातल्या नागरिकांच्या दीर्घकालीन हितासाठी सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर असलेला तोडगा काढण्यासाठी या नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली. मतभेदांचं रुपांतर वादात होणार नाही, तसंच परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेला महत्व देण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार तूट, पुरवठा साखळीतले अडथळे आणि बाजारपेठेतला सुलभ प्रवेश याकडेही त्यांनी चीनच्या अध्यक्षांचं लक्ष वेधलं. भारतीय निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षनेते रतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. पक्षावरचं नियंत्रण, चिन्ह आणि संघटनात्मक रचनेबाबतच्या परस्पर विरोधी दाव्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोगानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणता या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर निवडणूक लढवणार असतील तर आपण उमेदवार मागे घेऊ असं विरोधी पक्षनेता ऋतुब्रत बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सुवेंदू अधिकारी आणि हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला नंदीग्राम आणि रेजीनगर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुब्रत बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या 18 जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीचा आणि इतर परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गैर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणी रद्द करण्याची टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावली आहे. मार्च 2024 टाटा सन्सनं हा अर्ज दाखल केला होता. रिझर्व्ह बँकेनं ही विनंती फेटाळून लावल्यानं टाटा सन्सला आता शेअर बाजारात नोंदणी करणं बंधनकारक होईल. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आज रात्री उशिरा होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात लढत होणार आहे. साबालेंका जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर तर रिबाकिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर करण्याचा साबालेंकाचा प्रयत्न असेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत, जगाच्या विविध भागात सुरू

असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथ मधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीन बरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज सबालेंका आणि रिबाकिना आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मोहब्बत है तो ख्वाब है, उम्मीद है, इंतजार है, जिंदगी खूबसूरत है।

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्य आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.

तेजोमयनाद ब्रह्मे. रविवार म्हटल्यानंतर आपण त्या तेजाची उपासना करत असतो. आणि बघा ना की हा सूर्यदेव, त्या सूर्यदेवांची उपासना आपण करतो. सूर्याला अर्घ्य देण्याची सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे. मुख्य म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुखाचा आणि यशाचा प्रकाश निर्माण व्हावा आणि आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा, अडचणींचा अंधकार नष्ट व्हावा अशी आपण प्रार्थना त्या विधात्याला करत असतो.

मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं अर्थात गणपती बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे, त्यामुळे आत्ता इथे स्टुडिओत येत होतो ना तेव्हा रस्त्यावरती प्रचंड रोषणाई बघायला मिळाली. मंडपाची कामं सुरू होती, डेकोरेशनचं काम सुरू होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विद्युत जे दिवे आहेत ते प्रज्वलित करण्याचं काम सुरू होतं आणि सगळीकडे म्हणजे भव्य दिव्य देखावेसुद्धा हळूहळू दिसत आहेत. म्हणजे एकंदरीत बघा, एरवी मी जेव्हा पहाटे स्टुडिओ तिथे येत असतो तेव्हाच वातावरण आणि आजची पहाटे नक्की वेगळी होती. मुख्य म्हणजे आपण त्या गणरायाचं स्वागत करत असतो, पण त्या प्रकाशाबद्दल एक नक्कीच बोलावं असं वाटतं की रोषणाई भव्य दिव्य असेलही पण मंदिरामध्ये जेव्हा एखादा दीप प्रज्वलित होतो ना, त्या दिव्याच्या छोट्याशा ज्योतीमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं ते म्हणजे अंधाराचं रूप पालटवण्याचं. आणि अनेक ठिकाणी आपण गाभाऱ्यामध्ये कुठलाही दिवा जरी नसेल ना, तुम्ही खास करून दाक्षिणात्य मंदिरं जर बघितलीत तर गाभाऱ्यामध्ये अनेक दिवे अनेक पणत्या लावलेल्या असतात आणि त्या पणत्यांच्या प्रकाशात देवाची किंवा देवीची प्रतिमा ही अतिशय उत्कृष्ट दिसत असते.

मी म्हटलं ना, गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या पणत्या या प्रज्वलित केल्या जातात आणि खरोखरच दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले असंच आपल्याला होऊन जातं. आणि मुख्य म्हणजे देवळामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा 24 तास आपण अखंड दीप तेवत असतो, त्या अखंड दीपाला नंदादीप म्हटलं जातं.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:31 झालेत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. मित्रांनो, आज गीतरामायणातलं कुठलं गीत असेल असा प्रश्न पडला असेल. तुम्ही सुचवलेलं गीत ऐकवतोय आणि व्हॉट्सअप क्रमांक सांगतो फरमाईश करण्याकरता आणि अभिप्रायांकरता 8657661071 86 57 66 10 71 आणि दूरध्वनी क्रमांक अभिप्राय द्यायचे असतील तर 45 15 41 32 आणि 45 15 41 33. थोड्याच वेळात गीतरामायण. प्रतीक्षा करा काही क्षणांची.